होंगे वेरी रस कलांगे हजरतों तियबा मी हुन बावा लिवी इम मुल वहिया एबही कुरान तियबा मी हुन तबावाशे तियबा मी हुन नुएस एंगी तिब्बा कुल्लियका तियबा मी हुन आजाब औमगे पुरिन्ने।